मंगळ कपयांक नमस्कार, सुप्रभात आणि योकार. 105.4 मेघाट्साचेर तुम्ही देऊन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. तसेच आमकां आयकत न्यूज ऑन एअर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मार, आमची विविध भारती म्हादय आणि FM रेनबो ही तिनूय चॅनलां तुम्ही ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मार आयकपाक शकतात. मंगळ कपयांनो आजवार मंगळार भारतीय सौर दीस 26 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यार 16 जून 2026. सगळ्यांक देव बरो दीस दिव. सकाळची 5 वरां जावन 55 मिनटां आनी 56 सेकंड जातात. आमी आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो.

वेळान 5 मिनटांचेर आयकात कांतारांची कार्यावळ आमच्या FM रेनबो वेल्यान. 2 वरांचेर मराठी भावगीताची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली आनी त्या उपरांत 2:32 वेस्टर्न म्युझिकान ज्यूक बॉक्स ही कार्यावळ तुमच्या संगाताक आसतली. 3 वरांचेर रिदम्स अँड ब्लूज ही कार्यावळ वेस्टर्न म्युझिकान तुमच्या संगाताक आसतली आनी त्या उपरांत 3:30 NCERT प्रस्तुत उमंग ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली FM रेनबो वेल्यान. मोगळ्या केप्यान 4:05 वेस्टर्न म्युझिक रिक्वेस्ट प्रोग्राम तुमकां आयज आयकपाक मेळटलो आनी त्या उपरांत 5:10 रॉक ऑन ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. तशेंच अनेक तरेकवार अशा कार्यावळीं खातीर ट्यून करात आमची म्हादय आनी विविध भारती ही 2 चॅनलां देखून तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आनी आयज वितरपाच्या कार्यावळीन आमच्या दुसऱ्या सभेंत म्हणजे सांजेच्या 5:30 आयकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन डॉक्टर प्रवीण गावकर हांचे गायन राग गोरख कल्याण तबला साथ केला मयंक बेडेकर हांणी आनी संवादिनी प्रसाद गावस सारंगी वादनूय आयकपाक मेळटले वासीम खान तानपुरा साथ केला सायली पै आनी पल्लवी पाटील हांणी. 6:05 रेनबो सांज ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली आनी त्या उपरांत 7:10 DLC 5 स्पेशल बिलिंगल सिरीज ऑन कम्प्लिशन ऑफ 12 ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या कार्यावळीन आतंकवाद ह्या विशयाचेर तुमकां उलोवप आयकपाक मेळटले. 8:15 म्हणजे 7:45 चित्ररंजन ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. 8:00 कांतारांची कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली आनी त्या उपरांत सदाबहार ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली 8:30. मोकळ्याक पडून 9:15 ट्युजडे ट्विस्ट ही कार्यावळ तुमकां आयज आयकपाक मेळटली आनी त्या उपरांत 10:05 आयकात वेस्टर्न म्युझिकान द कंट्री म्युझीक आर ही वेस्टर्न म्युझीक कार्यावळ FM रेनबो वेल्यान. आनी 11:10 वेस्टर्न म्युझिकान हार्ट टू हार्ट ही वेस्टर्न म्युझीक कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली सॉफ्ट मेलोडीज. मोकळ्याक पडून ही आशिल्ली आयज चित्रपटाच्या कार्यावळींची रुपरेषा. 105.4 MHz तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल.

मोकळखपणे सोवर जाऊन 10 मिनिटं जातात. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पुणे केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि वेळ जाता पुष्पांजली ह्या कार्यावळीचं. मोकळखपणे देव ईश्वर तसेच भक्ती ही आमका मनशांक खूप गरजेची असता आणि त्या खातीरच भक्तिमय वाटेन वचप हे खूप गरजेचे आणि त्याचबरोबर आमच्या जिणेन सकारात्मकता घेऊन येता. पुष्पांजली ह्या कार्यावळीन पहिल्या सुवातेर ऐकूया पुरुषोत्तम पै हांच्या आवाजातल्यान हे गीत डॉक्टर भिकाजी घाणेकर हांची रचना श्री देव गणेशाच्या स्तुतीतल्यान.

पुरुषोत्तम पै हांचो आवाज हो आशिल्लो डॉक्टर भिकाजी खाणेकर हांची रचना गौरी नाईक भट हांणी पुरुषोत्तम पै हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुम्ही ऐकले पुष्पांजली ह्या कार्यावळींतल्यान. मोगळ आयकपनू मुखार वतना ऐकुया लता मंगेशकर हांच्या स्वरांत हे मुखावेले सोबीत अशें गीत.

मोगाळकबानो, ही आशिली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची रचना. आणि या अभंगात महाराजांनी खूप सुंदर अशे श्री विठ्ठलाचे वर्णन केल्ले आसा. ते म्हणतात, तुका कितली नांवां आसा, तुका विठाई म्हणतात, कृष्णाई म्हणतात, कान्हाई म्हणतात, आणि ह्या वैकुंठान तू रावपी आसा, आणि तुझो छंद जो आसा तो म्हाका लागला. तू कमरेक पितांबर घातला, आणि अशा दैवी स्वरूपान तुजो कमरेर हात दवरून पंढरपूर उबो आसा तो माझ्या या भजनान तू बीन तल्लीन जा. माझ्या भक्तीन आणि माझ्या मनान नित्य नेमान असो राव, अशी संत ज्ञानेश्वर विनंती करताना आमकां दिसून येतात. आणि पुष्पांजली ह्या कार्यावळीन मुखार वयतना ऐकुया झिमिक्स हांच्या वतीन हे मुखावेले गीत.

नमस्कार, मी राजश्री कामत आणि असत कमकेल खबरो. भारतात पवन ऊर्जा निर्मितीत 46% वाढ झाल्या. या ऊर्जेचो उद्देग निर्यात तसेच लॉजिस्टीक मळार महत्वाचा ऊर्जेचा स्रोत म्हणून उपयोग करू येता असे केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळां. भारतान 2070 वर्सा खातीर निवळ ऊर्जेचे ध्येय थारायला, म्हळ्यारूच कार्बन मुक्त करपाची मोख दवरल्या असे केंद्रीय अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. सन सँड एन सी हे शिवाय गोयचे हेर खाशेलपण कितें ताचो विचार करून गोंय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. सगळ्या भलायकी केंद्रांनी आसपी 108 एम्ब्युलंस सेवा हातरापासयत ताचेर नियंत्रण दवरपा खातीर कमांड सेंटर सुरू जातले अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां. अटल आसरा येवजण हे घर मजत येवजणे खातीर आदिवासी कल्याण संचालनालयान अर्ज मागयल्यात. नामनेचे गोंयकार कवी आनी गजलकार दत्तप्रसाद जोग हांच्या काव्यजोग ह्या अखंड 24 तास कविता सादरीकरण कार्यावळीक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी वाटेकार जावचे असे आवाहन गोय समग्र शिक्षा विभागान केला. गोवा टेबल टेनिस असोसिएशन जून जुलैत राज्यस्तरीय टेबल टेनिस सर्तीचे वेळापत्रक जाहीर केला. आशिल्ल्यो मुखेल खबरो.

105.4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. सवर जाऊन 32 मिनिटं आज जातात आणि वेळ द हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचं. मोगा ऐकपनो आज कार्यावळी नायका डॉक्टर प्रवीण गावकर यांच्या गायन राग बिलास खानी तोडी, तबला साथ केला मयंक बेडेकर आणि संवादिनी प्रसाद कावस.

मग ओळखप्यानो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकले डॉक्टर प्रवीण गावकर हांचे गायन राग बिलासखानी तोडी आणि तांकां तबला साथ केल्ली मयंक बेडेकर आणि संवादिनी साथ आशिल्ली प्रसाद गावस हांची. आणि या बरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी
3: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना
4: 2 ते 2:30 या वेळेत
5: हा छंद जीवाला ला विपिसे हा
2: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत
3: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतयता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
2: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान.

105.4 मेघाट्स तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. मोगाळ्या कप्प्यानं 7 वाजून 10 मिनिटं जातात आणि वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचं.

0: नमस्कार गोवा मोगाळा कप्यानू तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगत आहात असा नमस्कार गोवा ही कार्यावळ. आजवार मंगळार भारतीय 37 ज्येष्ठ शक एकोणीसशे 1948 म्हळ्यार 16 जून 2026 आणि मोगाळा कप्यानू आयच्या दिसा आता ऐकूया आयच्या दिसाचे विचार किरण.
1: जे लोक वेळेची बचत करतात ते धनाची बचत करतात. देखूनच वाचयिल्लो वेळ हो जोडिल्ल्या धनासारखोच. महात्मा गांधी.
0: आणि आयच्या दिसा खातीर हो विचार मनान दवरून तकलेन दवरून आयचो दीस मुखार वतना ऐकुया दिनविशेष 16 जून.
2: दिन विशेष

मग अळकभ्यानो नमस्कार गो. आहे कार्यवळी तुमच्या सांगत कसा आणि कार्यवळ आता मुखार वळतना ऐकूया उषा पंडित हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. भारतांत पवन उर्जा निर्मितीत 46% वाड जाल्या. ह्या उर्जेचो उद्देग निर्यात तशेंच लॉजिस्टीक मार म्हत्वाचे उर्जेचे स्रोत म्हणून उपेग करूं येता. सौर उर्जा तशेंच पवन उर्जेची देशाच्या उदरगतीत म्हत्वाची भूमिका आसतली. भारत पवन उर्जात मुखार सरपाचो यत्न करता आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला तो नक्कीच यशस्वी जातलो अशें केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी ग्लोबल विंड डेच्या फाटभुंयेर आयोजीत कार्यावळींत उलयतना म्हळें. महाराष्ट्र, राजस्थान आनी मध्य प्रदेश आनी तामिळनाडू ह्या राज्यांनी बऱ्या प्रमाणांत पवन उर्जा निर्मिती जाता. तर गोंयांत लो वेलोसिटी विंड फ्लो आशिल्ल्यान नवे तंत्रगिन्यानाचो उपेग करून पवन उर्जा तयार करपाक भर दितले अशें मंत्री जोशी हांणी सांगलें.
1: पूरा देश में 2.6 गीगावाट था व्हेन ऑनरेबल प्राइम मिनिस्टर स्टार्टेड एंड व्हेन ही टुक ओवर. टुडे इट इज ओवरऑल रिन्यूएबल एनर्जी इज अराउंड 290 गीगावाट, बट विद इन दैट इन वन सिंगल ईयर वी हैव एडेड ऑल रिन्यूएबल एनर्जी टुगेदर 54 पॉइंट समथिंग नियरली अबाउट 55 गीगावाट इन वन सिंगल ईयर. आउट ऑफ दैट 6 गीगावाट इज फ्रॉम द विंड. सो दिस 6 गीगावाट मेनी कंट्रीज ऑल टुगेदर एंटायर अफ्रीकन nations, their overall it is more than overall capacity of those countries.
0: भारतान निवळ उर्जेचे ध्येय थारायला म्हळ्यारूच कार्बन मुक्त करपाची मोख दवरल्या. तातूंत देशाची अर्दी उर्जेची गरज अक्षय उर्जेची स्रोतावरवी पुराय करपाचो हेतू आसा अशें केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळें. गोंय सरकाराचे नवीन आनी नवीकरणीय उर्जा मंत्री रामकृष्ण ढवळीकार हांणी पवन उर्जा हो एक उर्जेचो नितळ परवडपी आनी पर्यावरणाक अनुकूल स्रोत आसून जो अदीक हरीत आनी शाश्वत फुडारा खातीर आवश्यक आसा अशें सांगलें. गोंयच्या भौगोलीक मर्यादांक गोंयांत पवन उर्जा निर्मिती खातीर कांय आडमेळी आसात, पूण ती पयस करपाच्या दिकेन काम सुरू आसा अशें तांणी सांगलें. सन सँड एन्ड सी हे शिवाय गोंयचे हेर खाशेलेपण कितें हाचो विचार करून गोंय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. इंडिया टुडे कॉन्क्लेव कार्यावळींत ते उलयताले. गोंयचें पर्यटन पर्यटकां मुखार एका आगळ्या वेगळ्या तरेन दवरप गरजेचें आसा, तेच वांगडा गोंयच्या पर्यटनांतली

मोगळकेपणो नमस्कार. गोवा ह्या कार्यावळीन सगळ्यांचे प्रयदास स्वागत. आणि कार्यावळ मुखार व्हरता आतां ऐकुया अमोल बावडेकर आणि विशाखा हांचो आवाज ह्या मुखावयल्या गीता खातीर.

अमोल बावडेकर आणि विशाखा हांचा आवाज आशिल्ले ह्या गीता खातीर चंद्रिका पाडगावकर हांची ही रचना नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन आणि अजय नाग नाईक हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुम्ही आयकले. मोगळ्या कब्यांनो, तुम्ही हाली आयकता

असलेले जनरेशन अल्फा बीटा असे म्हटलेले. तर हे किरे ते आम्ही आज जाणून घेऊया. तर शेकड्यातल्या डिजिटल आणि या आधारित लोकसंख्यिक गट जनरेशन अल्फा तंत्रज्ञानाच्या भोवतणी वावर करतात, जाल्यार जनरेशन बीटा जे आसा ते पुरायपणान कृत्रीम बुद्धीच्या काळा भितर जन्माक येता. ह्या गटाचो तांत्रीक गिन्यान कडेन वेगळ्या नजरेन असो संबंध आशिल्ल्यान तांकां डिजिटल नेटीव अशें म्हणटात. जनरेशन आल्फा काळ 2010 ते 2024 वा 2025 ह्या काळान जन्मल्ली भुरगीं पुरायपणान 21व्या शेंकड्या भितर जन्मल्ली. ही पिराय पिळगी आनी स्मार्टफोन, आयपॅड, सोशल मिडियाच्या युगान ते व्हड जाल्ल्यान तांकां एक वेगळी अशी तांची ओळख मेळिल्ली आसा. तर डिजिटल नेटिव्ह अशें तांकां ओळखले वयता आनी जनरेशन

विशाल मिश्रांचा आवाज तुम्ही ऐकलोय हा गीता खातीर. मोगळकपणे आम्ही ऐकताली, म्हणजे जाणून घेताली अल्फा बीटा आणि हांच्या ह्या पिरायेबद्दल. तर ही भुरगी रिअल टाईम किंवा रिअल टाईम ऑनलाईन गेमिंग आणि परस्पर संवादात्मक सामुग्री देखील यूट्यूब किड्स हांचे कडेन गुंतून उरतात आणि हांचो संवाद जो असा तो डिजिटल माध्यमातल्यान चढ तरेन जाता. अल्फा आणि बिटा हांच्या मदीं साधारणपणान सहस्त्रकालीन भुरगीं असतात, जाल्यार बिटा पिळगेंतली भुरगीं ही झॅड पिळगेंतली, म्हणजे जेका आमी जॅन झॅड भुरगीं अशें म्हणटात. आतां ही जी भुरगीं आसात ती जास्त करून AI किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आसात तांकां चड जोडिल्ली असतात आणि फुडारान पहिलेच खेपे शाळा वेवस्थेन प्रवेश करपी ही भुरगीं डिजिटल नजरेन जाणकार पिळगी म्हणून नामनेक पावतली. तांकां उपरांत जनरेशन बिटा म्हणजे 2025 ते 2029 ह्या काळात जन्मल्ली, जे AI दिसपट्ट्या कामा खातीर अविभाज्य आशिल्ल्या संवसारांत रावपाची अपेक्षा आसा. आणि अल्फा आणि बिटा हे दोन जनरेशन्स जे आसा ते आतां येता त्या वर्सांनी खूब असे AI डिजिटल किंवा जे तांत्रीक बाबी आहात तेतून खूब ऍडव्हान्स अशी भुरगीं हांकां वळखली वता. मोगळकपणो नमस्कार गोवा ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखावयले गीत अरिजीत सिंग हांच्या आवाजातल्यान

मोगळ के बनू आणि आता नमस्कार गो ह्या कार्यावळीच्या निमाणे कडे वेतना तुमकां भेटयता स्वप्नील बांदोडकर हांचो आवाज लायफ इज ग्रेट म्हणटना.

स्वप्नील बांदोडकर ह्यांचा आवाज तुम्ही ऐकलं. रजाई पवार ह्यांची ही रचनाशैली अशोक फतके ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत लाईफ इज ग्रेट तुम्ही ऐकले. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीने आणि मोगाळ कवेनो ह्या गीताबरोबर आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ हंगा सोप.

मगर के पनो 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. मगर के पनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. आडवरा आजादता काहीच घेणा भीतर सक्षिपित करता दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात.

104 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल मोगाळ कप्यानो. तुमच्या सांगतक असा FM रेनबो. 8 वर जाऊन 15 मिनिटं आणि 52 सेकंड जातात. वेळ जाता कातारांच्या कार्यावळीचं. कातारांच्या कार्यावळीत पहिल्या सुवातीवर ऐकूया जॅरी चेसी आणि रोझरी यांच्या आवाजातल्यान हे मोगाळ अशे कातार तुमच्या खातीर. आस्वाद्यात सोबीत सुंदर अशा कातारांचा आमच्या कातारांच्या कार्यावळीत FM रेनबो तुम्ही ऐकतात कातारा.

कातारांची कार्यवळ तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो वेल्यान आणि मुखार वितना ऐकूया वैशाली सामंत हांच्या आवाजातल्यान हे सोबीत सुंदर अशा कातार यो रे मोगा.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारताच्या नवीकरणीय उर्जा क्षेत्राक व्हड चालना दीत केंद्रीय नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी विंड टर्बायन सप्लाय चेन मॅनेजमेंट WT मारूत पोर्टलाचें उक्तावण केलें. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. काल फ्रांसातल्या एव्हियन शारांत G7ची 52वी शिखर परिशद सुरू जाली आनी संवसारांतल्या मुखेल अर्थवेवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मुखेल आव्हानाविशीं चर्चा केली. 2026 वर्साच्या फिफा विश्वचषकांत इतिहासीक पदार्पण केल्ल्या ल्हानशा केप वर्द पंगडान संवसारीक दर्जाच्या बळिश्ट स्पेन आड 0-0 अशी बरोबरी करून असाधारण कामगिरी केली. आता पुराय खबरो. भारताच्या नवीकरणीय उर्जा क्षेत्राक व्हड चालना दीत केंद्रीय नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी काल गोंयांत जाल्ल्या ग्लोबल विंड डे 2026 राष्ट्रीय परिशदे वेळार विंड टर्बायन सप्लाय चेन मॅनेजमेंट WT मारूत पोर्टलाचें उक्तावण केलें. नव्या आनी नवीकरणीय उर्जा मंत्रालयान आनी इंडियन विंड टर्बायन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनान संयुक्तपणान तयार केल्ले WT मारूत हे वाऱ्याची उर्जा पुरवण साखळी सुव्यवस्थीत करपाच्या उद्देशान तयार केल्ले हे देशातले पयलेच समर्पीत डिजिटल पोर्टल आसा. हो उपक्रम घटक खरेदींत पारदर्शकता हाडटलो, घरगुती पुरवणदारांक सोंपेपणान प्रवेश दितलो आनी डेटा सुरक्षीतताय वाडयतलो, जाका लागून सरकाराच्या आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पनेक अदीक बळ मेळटले. वाऱ्याच्या उर्जा क्षेत्रांत भारताची नेटान जावपी प्रगतीचेर भर दिलो. 2025-26 वित्तीय वर्सा देशांत विक्रमी 6.1 गिगावॉट वाऱ्याची उर्जा क्षमता जोडल्या आनी वर्सुकी तत्वाचेर 46% वाड नोंद केल्या अशें तांणी नदरेक हाडले. वट्ट स्थापन केल्ली वाऱ्याची वीज क्षमता 56.1 गिगावॉट हुपून भारतान संवसारांतले चवथे व्हडले वाऱ्याच्या उर्जेचे बाजारपेठ म्हूण आपली सुवात आनीक घटमूट केल्या अशें ह्या कार्यावळींत उलयतना जोशी हांणी सांगलें. तशेंच ह्या अर्थीक वर्सा वाऱ्याच्या टर्बायन आनी संबंदीत घटकांची निर्यात 12,000 कोटी रुपया हुपल्या अशें सांगून संवसारीक नवीकरणीय उर्जा उद्देगांत भारताचे वाडट्या म्हत्वाचेर भर दिला.
1: पूरा देश में 2.6 गीगावाट था व्हेन ऑनरेबल प्राइम मिनिस्टर स्टार्टेड एंड व्हेन ही टुक ओवर. टुडे इट इज ओवरऑल रिन्यूएबल एनर्जी इज अराउंड 290 गीगावाट, बट विद इन दैट इन वन सिंगल ईयर वी हैव एडेड ऑल रिन्यूएबल एनर्जी टुगेदर 54 पॉइंट समथिंग नियरली अबाउट 55 गीगावाट इन वन सिंगल ईयर. आउट ऑफ दैट 6 गीगावाट इज फ्रॉम द विंड. सो दिस 6 गीगावाट मेनी कंट्रीज ऑल टुगेदर एंटायर अफ्रिकन nations, that overall it is more than overall capacity of those countries.
0: स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. ह्या विशेष सन्माना बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, थंयचे सरकार आनी जनता हांचे मनापासून आभार मानले. हो पुरस्कार स्विकारतना तांणी नमूद केले की हो सन्मान म्हणजे भारताची 140 कोटी जनता आनी भारत आनी स्लोवाकिया मधल्या इश्टागतीच्या दृढ बंदाक ओपलेली मानवंदना आसा. हे भारत आनी स्लोवाकियाच्या लोकांक बांदून दवरपी मोग, विश्वास आनी मोगाचे प्रतीक अशें सांगून प्रधानमंत्री मोदी हांणी हो भोवमान दोनूय देशांच्या फुडल्या पिळग्यांक आपली खाशेली इश्टागत घटमूट करपाची प्रेरणा दितली अशी आस्त उक्तायली आनी समजिकायेच्या कबलाती वरवीं दोन देशां मदीं

0: सहकार्याचे नवे मार्ग उक्ते जातले अशें म्हणले.
1: दोनों देशों के बीच गहरे सांस्कृतिक और पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों को मजबूत आधार प्रदान करते हैं. स्लोवाकिया में रह रहे भारतीय मूल के लोग यहाँ की इकोनॉमी और सोसाइटी में महत्वपूर्ण योगदान दे रहे हैं. दोनों देशों के बीच प्रोफेशनल्स और स्किल्ड वर्कर्स की मोबिलिटी बढ़ाने के लिए आज हमने लेबर माइग्रेशन पर एमओयू की घोषणा की है.
0: काल फ्रांसातल्या एव्हियन शारांत G7 52वी शिखर परिषद सुरू झाली आणि संसारातल्या मुखेल अर्थव्यवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मुखेल आव्हानाविषयी चर्चा केली. फ्रान्साचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांणी मुखेल आंतरराष्ट्रीय आव्हानाक तोंड दिवपाक एकठांय काम करप ह्या विशयाचेर खासा स्नेह भोजनाचे आयोजन केल्ले. हाचे आदी मॅक्रॉ हांणी G7 देशांच्या फुडाऱ्यांक औपचारीक येवकार दिलो. तातूंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प आनी ब्रिटनाचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर हांचो आस्पाव आशिल्लो. युरोपीय आयोगाची अध्यक्ष अर्सुला वॉन्डरलेयन आनी युरोपीय काउन्सिलाचे अध्यक्ष आंतोनियो कॉस्ता हे ह्या शिखर सभेंत वांटो घेतात. 3 दिसांच्या ह्या शिखर सभेंत संवसारीक असंतुलन उणें करप, मुखेल भूराजनितीक संकश्टां, भुरग्यां संबंधीत प्रस्नांचेर उपाय काडप, संघटीत गुन्यांव आनी बेकायदेशीर अर्थीक प्रवाह हांचे आड झूज घटमूट करप हाचेर भर दिताले असो अदमास आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन, तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आतां मुखावेल्यो खबरो. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालय नवी दिल्लीत विकसीत भारत युवा संसद 2026 घडोवन हाडटा. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आयज राष्ट्रीय पावण्यावेल्या विकसीत भारत युवा संसदेचे उक्तावण करतले. हो उपक्रम लोकशाही प्रक्रियेत तरणाट्यांच्या सहभागाची नव्यान मांडणी करता आनी तरणाट्या नागरिकांक प्रशासन, धोरणावेली चर्चा आनी संसदीय कामकाज हाचो प्रत्यक्ष अनुभव घेवपाक एक संदी दिता अशें मंत्रालयान सांगले. तशेंच विकसीत भारत युवा संसद ही भारतातल्या तरणाट्यांची उर्जा, विचार आनी आकांक्षा राष्ट्रीय संवादाच्या प्रवाहात हाडपी चळवळ आसा. अर्जुन चरण हेमब्रम हे ओडिशातले संताली भाषेचे बरोवपी आनी शिक्षक, तशेंच आदिवासी सांस्कृतीक कार्यकर्ते. संताली भाषेचो विकास, प्रसार आनी संस्कृतीचें जतन हाच्या योगदाना खातीर तांकां 2026 वर्साचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो जाला.
3: Making the guru's words his mantra and the spread of Santali his life's mission, he trained as a teacher and thus began his journey of teaching in villages, in schools, in asras, and sometimes even under open skies. There were hurdles, but he never stopped. One by one, hundreds of asra centers came to life. Thousands of children got Santali education and Santali got a new life.
0: देशाची एकता ही हालीच्या काळातली संकल्पना न्हय, तर ती हजारांनी वर्सां सावन ऋषीमुनी आनी प्रगल्भ विचारवंतांनी सांभाळिली एक प्राचीन आनी सांस्कृतीक वास्तवता आसा अशें नवी दिल्लीत उपराष्ट्रपती भवनांत अग्तियार द युनिफायर ह्या पुस्तकाचें प्रकाशन करतना उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हणलें. हें पुस्तक ऋषी अग्तियार हांचे चिरंतर दायज आनी भारताक एका सुत्रांत गुंतपी खोल रुजलेली सांस्कृतीक एकता अधोरेखित करता अशें उपराष्ट्रपतींनी सांगले. देशाच्या सांस्कृतीक आनी आध्यात्मीक एकतेचे एक महान प्रतीक म्हूण ऋषी अग्तियार हांचे स्थान अद्वितीय आसा अशें तांणी नमूद केले. 2026 वर्साच्या फिफा विश्वचषकांत इतिहासीक पदार्पण केल्ल्या ल्हानशा केप वर्द पंगडान संवसारीक दर्जाच्या बळिश्ट स्पेन आड 0-0 अशी बरोबरी करून असाधारण कामगिरी केली. ह्या सर्तीत आतां मेरेन केप वर्दान सगळ्यांत व्हडलो धक्को दिला. मजगतीं आयज सकाळीं अमेरिकेंतल्या मायामी स्टेडियमाचेर गट H सुरवातीच्या मॅचींत सावदी अरेबिया आनी उरुग्वेची 1-1 अशी बरोबरी जाली. हाचे आदीं सिएटल स्टेडियमाचेर जाल्ल्या गट जी

सुरवातीच्या सुरवातीच्या मॅचींत बेल्जियम आनी इजिप्टाची 1-1 अशी बरोबरी जाल्ली. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ आनी माहे, उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल हांगा कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास काडला. तेच प्रमाण आयज झारखंड, कोकण आनी गोंय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा, अस्तंत बंगाल आनी सिक्कीम ह्या वाठारांनी अशीच हवामानाची परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. भारताच्या नवीकरणीय उर्जा क्षेत्राक व्हड चालना दीत केंद्रीय नवी आनी नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी विंड टर्बायन सप्लाय चेन मॅनेजमेंट WT मारूत पोर्टलाचें उक्तावण केलें. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. काल फ्रांसातल्या एव्हियन शारांत G7 52 शिखर परिशद सुरू जाली आनी संवसारातल्या मुखेल अर्थवेवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय मुखेल आव्हानाविशी चर्चा केली. 2026 वर्साच्या फिफा विश्वचषकांत इतिहासीक पदार्पण केल्ल्या ल्हानशा केप वर्द पंगडान संवसारीक दर्जाच्या बळिश्ट स्पेन आड 0-0 अशी बरोबरी करून असाधारण कामगिरी केली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.

105.4 मेगाहर्ट्स वाचर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल आणि तुमच्या संगतक असलेली कातारांची कार्यावळ कार्यावळ मुखारत्न ऐकूया विल मिक्स आणि शरण हांचा आवाज ह्या मुखायल्या कातारा खातीर.

कातारांची कार्यावळ तुमच्या सांगत कसं आणि कातारांच्या कार्यावळी निमाणेकडे नुतना ऐकूया सिमोनिया कार्डुसो ह्यांच्या आवाजातल्यान आणि डिसोसा ह्यांच्या जोड आवाजातल्यान हे निमाणे कातारांच्या कार्यावळीत.

105.4 MHz ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. मोबाईलच्या पॅनल तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 9 वाजत जातात आणि वेळ जाता तुमच्या आमच्या आवडीच्या कार्यावळीचं, तिचे नाव जनुसार सदाबहार. ऐकूया आदली हिंदी फिल्म सॉंग्स आणि सदाबहार ही कार्यवळ तुमच्या खातीर. पहिल्या सुवातेर मोहम्मद रफी आणि मुकेश हांचा आवाज.

सावन ह्या फिल्मातले हे गीत लता मंगेशकर यांचा आवाज, हंसराज बहेल हांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सावन ह्या फिल्मा खातीर.

मोगळ्या पेनो गाईड ह्या फिल्मातले हे गीत आशिले किशोर कुमार आणि लता मंगेशकर हांचा आवाज एस डी बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत सदाबहार ह्या कार्यावळीन तुम्ही नित्यच ऐकले. कार्यावळीन मुखावयलो आवाज लता मंगेशकर हांचो.

हे जगीत असा ते वो कौन थी ह्या फिल्मातले जावन असा लता मंगेशकरांचा आवाज मदन मोहन हांणी संगीतबद्ध केल्ले आनी रचना अशा राजा मेहडी अली खान हांची ही रचना वो कौन थी ह्या फिल्मा खातीर.

मोगळाकेप्यानो सदाब हार ह्या कार्यावळीन मुखार वेतना ऐकूया आता लता मंगेशकर हांचो आवाज वसंत देसाई हांनी संगीतबद्ध केल्ले हे गीत.

सनी ह्या फिल्मातले हे गीत लता मंगेशकर हांचा आवाज आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केला आणि आनंद बक्षी हांणी हांची ही रचना सनी ह्या फिल्मा खातीर. लता मंगेशकर हांच्या आवाजातल्यान हे सोबीत अशे गीत सदाबहार कार्यावळीन तुमच्या खातीर.

105.4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पुणे केंद्राचा FM रेनबो चॅनल आणि मोगळ ऐकपांनो तुमच्या सांगतक असा सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. कार्यावळ मुखार रत्ना, जशी की तुमकां सांगलेले मोहम्मद रफी यांचा आवाज ह्या मुखवल्या गीता खातीर. कन्यादान ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी यांचा आवाज, शंकर जयकिशन हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत आणि नीरज हांची रचना. कन्यादान ह्या फिल्मा खातीर

एक थी लड़की या फिर मत लहगी अश्लील लता मंगेशकर मोहम्मद रफी यांनी जी एम धुरा हमचा आवाज तुम्ही ऐकलो. जी एम धुरानी हमचा आवाज तुम्ही ऐकलो ह्या गीता खातीर. आणि सदाबहार कार्यावळी निमाणे कडेन वयताना ऐकूया लता मंगेशकर आणि प्रेम लता हांचा आवाज.

105.4 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो चॅनल. 10:12 होत आहेत आणि वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. श्रोते हो नमस्कार. मराठी संगीताच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गोडसं गीत.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकलं. प्रवीण दवने यांची रचना आणि या गाण्यात लेखक जे आहेत ते सदाफुली म्हणजेच आपल्या प्रियसीला सदाफुलीची उपमा देत आहेत आणि तिचे रागवणे रुसणे कसे आहे ते सांगत आहेत. मराठी संगीताची हीच तर खरी खासियत आपण म्हणू शकतो की एखाद्या निसर्गातील सान्निध्यातून एखादी गोष्ट उचलून त्याची उपमा देऊन आपली प्रियसी

आपला मित्र मैत्रीण किंवा आपल्या कोणी जवळच्या व्यक्तीला ती उपमा देऊन सुंदर अशी रचना मराठी संगीताने आपल्याला दिलेली आहे. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना उषा मंगेशकर यांच्या आवाजात तुमच्यासाठी हे सुंदर असं गीत.

कवयित्री लेखिका शांता शेळके यांची ही रचना तुम्ही ऐकलीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या संगीताने शांता शेळके यांची रचना जी आहे ती सतत मराठी जो रसिक आहे किंवा जो रसिक मन आहे त्याच्या मनाला सतत शांता शेळके यांच्या लेखनाने स्पर्श केलेला दिसून येतो. मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे पुढचं गीत.

श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे गीत होतं. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात आणि कार्यक्रमात पुढे जाताना डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या आवाजात

काळे आपुले मग गाणे स्वत्वाचे प्राणातून झगमगते सारे गम प पद प ग म प म ग रे ग रे ग रे सा

सलील कुलकर्णी यांचा आवाज तुम्ही ऐकलात या गाण्यासाठी. आणि कार्यक्रमात पुढे जात असताना ऐकूया ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजात हे सुरेल असं गीत.

श्रोते हो, वंदना उलटणकर यांची ही रचना होती. ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना आता ऐकूया प्रल्हाद हटवडकर यांच्या आवाजात हे पुढचं नाट्यगीत तुमच्यासाठी.

श्रोते हो, कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं अजरामर संगीत ययाती आणि देवयानी या नाटकातील हे नाट्यगीत तुम्ही ऐकलं. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया सुधीर फडके यांचा आवाज.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही नाट्यरचना सुभद्रा या नाटकातील प्रभाकर कारेकर यांचा हा स्वर.

प्रभाकर कारेकर यांनी गायलेल्या ह्या सुंदर अशा नाट्यपदाबरोबरच आजचा आपला मराठी गीतांचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।
4: एकशे पांच अंश चार मेगाहर्ट्झचेर ही आसा FM रेनबो सेवा। आता बरोबर 11 वरांचेर आयकूंक रावत हिंदीतल्यान खबरो, ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता कांय खिणांतच।

ही आशिल्ली अक्षय नायक हांच्या आवाजाच तांचीच ही सुंदरशी गीतरचना. कार्यावळीन आता ऐकूया बिंदिया वस्त हांच्या आवाजात राजय पवार हांची ही गीतरचना.

या वेळार तुम्ही ऐकत आहात सुगम संगीताची ही कार्यफळ. कार्यवळीनं आता ऐकूया गौतमी हेदे बांबुळकर हांच्या आवाजात उषा नाईक हांची ही गीतरचना.

करेवळीनं आता ऐकूया बाळकराम ह्यांच्या आवाजात हे मुखावेले गीत. गीतरचना दोतर मनोहरराय सरदेसाई ह्यांची.

105.4 मेगाहर्ट्झ चेर ही असा एफ एम रेनबो सेवा आणि तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया बाकीबाब बोरकर हांची ही गीतरचना पंडित जितेंद्र अभिषेकी हांचो हुस्वर.

0: यावेळार तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
0: आणि आता पद्मजा फेनानी चोगळेकर हांचं हुस्वर.

0: शंकर रामाणी हांची ही गीतरचना निकतीच तुम्ही ऐकली. तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यवळ.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा.
2: काली जे बुंबांग बांग बुंबांग बांग बुंबांग जाता.
1: दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
3: हॅलो

मुखेल खबरां उपरांत पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन सुरवेकायकात ज्यूक बॉक्स ही कार्यावळ. 3 वरांचेर रिदम अँड ब्लूज. 3:30 NCERTची प्रायोजित कार्यावळ उमंग. 4 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आमी दिली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 4:05 पश्चिमी संगीताची तुमच्या मागणीचेर आधारित अशी ही कार्यावळ. आयकूंक रावात 4:05. 4:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी परतून एकदा तुमच्या मागणीच्या गितांची कार्यावळ. 5:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 5:10 रॉक ऑन ही कार्यावळ.

104 मेगाहर्ट्ज चेर ही आसा एफ एम रेनबो सेवा. ऐकूया चित्ररंजन ही कार्यावळ.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यश

नमस्कार, या सात काय मुखेल खबरो. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां स्लोवाकियाचो सर्वोच्च राज्य सन्मान द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान केला. द्रवीकृत सैमीक वायू LNG वाहक दिशा या जहाजान होर्मुज समुद्रधुनी सुरक्षितपणान पार केली. मध्य उदेंतातल्यो संघर्श सोंपल्या उपरांत दर्या मार्गांतल्यान वचपी ही पयली भारतीय LNG टँकर आसा. 2026 वर्साची नीट UGची पुनर्परिक्षा सोंपमेरेन सरकारान टॅलिग्राम ॲपाचेर बंदी घाल्या.

ग्रामावेल्यान परिक्षेचे पेपर लीक जावपाच्या अफवांक हाका लागून आळो बसतलो अशें सरकाराचें म्हणणें आसा. नीट यूजीचे पुनर्परिक्षेचे फाटभुंयेर केंद्रीय गृह सचीव गोविंद मोहन हांणी सुरक्षा आनी गरजेच्या रसद तयारी संबंदी उंचेल्या पांवड्यावेल्या नियाळ बसकेचें अध्यक्षपद सांबाळें. भारताच्या नवकरणीय उर्जा क्षेत्राक व्हड चालना दीत केंद्रीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी विंड टर्बाईन सप्लाय चेन मॅनेजमेंट पोर्टलाचें उक्तावण केलें. न्यूझीलंडातल्या ऑकलँडात जाल्ल्या बायलांच्या FIH हॉकी नेशन्स कप सर्तीत भारतान जपानाक 2-1 डावांनी हारावन फुडल्या फेरयेंत प्रवेश केला. काल फ्रांसातल्या एवियन शहरात G7ची 52वी शिखर परिषदेक सुरवात जाली. संवसारातल्या मुखेल अर्थवेवस्थेच्या फुडाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय पांवड्यावेल्या आव्हानाविशी हांगा चर्चा केली. उत्तर प्रदेशातल्या जेवर हांगाच्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळार वेपारी विमान येरादारी सुरू जाल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

चित्ररंजन कर्यावळ पुढे वरताना ऐकूया टॉयलेट एक प्रेमकथा या फिल्मातले हे गीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात.

0: मुन्ना भाई MBBS ह्या फिल्मातल्या ह्या गीता संगताक आयचेमची ही चित्ररंजन कार्यावळ आता हांगाच सोंपता.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो.

आता एक वर जाऊन 5 मिनटं आणि 30 सेकंद झाले असा. 105.4 MHz ही असा FM रेनबो सेवा. आता ऐकूया कातारांची ही कार्यवळ. कार्यवळीनं सुरवेक ऐकूया हॅलन द क्रूज ह्यांच्या आवाजात हे गीत आम्ही बाबा मोगान पडल्या.

0: एलेन कोस्टा हाणी गायले हे गीत निकतेच तुम्ही ऐकले दोवे गौर 105.4 मेगाहर्ट्झचेर ही असा FM रेनबो सेवा.
1: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर. रेनबो सांज.
0: ही असा FM रेनबो सेवा. आता 1:30 आयकुया कोकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, ह्या आसात कांय मुखेल खबरो. फ्रांसातल्या एव्हियनांत जावपी G7 शिखर सभेंत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकिया सावन फ्रांसाक वतात. ओमान दर्यादेगेर जाल्ल्या दुर्दैवी घडणुके उपरांत AMT सेटेबेल्लो ह्या जहाजाचे 21 भारतीय कामगार सुरक्षीतपणान घरा परतल्यात. अस्तंत आशियाच्या संकश्टाच्या फाटभुंयेर 4 महिने चालू आशिल्लो संघर्ष सोपोवपाच्या हेतान अमेरिका आनी इराणान समजिकायेची कबलात केल्ल्याची पुष्टी केल्या. भारताच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीन जारी केल्ल्या आधार कार्डाचो नागरिकत्व राबितो आनी निवासी पत्त्याचो पुरावो म्हणून गैरवापर केल्ल्याचो आरोप करून आयज सर्वोच्च न्यायालयान केंद्र आनी राज्यांचो प्रतिसाद मागला. फकत वळख सत्यापना खातीर ताचो वापर खरपणान मर्यादित करपाचे निर्देश याचिकेत मागल्यात. फुडल्या जुलै म्हयन्या खातीर अंत्योदय अन्न येवजण रेशन कार्ड धारकांक रेशन कार्डा फाटल्यान 35 किलो फोर्टिफायड तांदूळ

या वेळार तुम्ही ऐकतात कातारांची ही कार्यावळ आणि आता मोग आंबोटीक हे गीत ऐकूया प्रिन्स जॅकॉब आणि क्युरोबिना हांच्या आवाजात.

श्रोते हो, भावगीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमिता आणि अभिजित राणे यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना.

0: म्हणाल तस, हो तुम्ही म्हणाल तस, तुम्ही म्हणाल तस।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भावगीतांचा हा कार्यक्रम। कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवकी पंडित यांचा हा स्वर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रसाद कुलकर्णी यांची गीतरचना अभिलाषा चेल्लम यांचा हा स्वर.

श्रोते हो, सुंदर अशा या गीताबरोबरच भावगीतांच्या कार्यक्रमात आता निरोप द्या. 2:30 ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या आणि त्यानंतर ओरिना आणि तुमची साथ जुकबॉक्स या कार्यक्रमात पश्चिमी संगीताचा हा कार्यक्रम.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. फकत परवानो आशिल्ल्या वखदालयांतल्यान खोंकलेचें वखद म्हळ्यार कफ सिरप विकपाचे भलायकी मंत्रालयाचे निर्देश. केंद्रीय भौशीक सेवा आयोगान अंदूच्या नागरी सेवा प्राथमीक परिक्षेचो निकाल जाहीर केला. मध्य पूर्व भारत डीप वॉटर पायपलायन संबंदीचो असो खंयचोच प्रस्ताव सद्याक तरी मंत्रालयान विचारात घेवना अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान स्पश्ट केला. 21 जूनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या फाटभुंयेर आयज मुखेलमंत्र्याच्या अध्यक्षताये खाला खेळां आनी युवा वेव्हार खातें तशेंच राज्यांतल्या योग शिकोवपी संस्थांची खासा बसका जाली. गोंयांत 21 जूनाक सकाळीं 6 वरांचेर 1500 परस चड थळांचेर योग दिसाची कार्यावळ जातली. पर्यावरणीय प्रस्न निर्माण करपी पीओपी मूर्तीचो प्रस्न सुटावो करपाच्या हेतान गोंय राज्य जैव विविधताय मंडळान गोंयातल्या गणपती मूर्तीकारां खातीर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करपाच्या प्रशिक्षणाचे आयोजन केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 खाला गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान सरकारी आनी अनुदानीत शाळांनी सध्याची पारंपरीक मूल्यमापन पद्दत पुरायपणान बदलून डिजिटल हॉलिस्टीक प्रोग्रेस कार्ड सुरू करपाचो निर्णय घेतला. गोंय सरकाराच्या म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान विश्व के विकास के जनकल्याण के ह्या कल्पनेचेर आधारीत भाजप सरकाराच्या 12 वर्सांच्या शासनाचेर भर दिवपी 3 दिसांचे प्रदर्शन घडोवन हाडला. हे प्रदर्शन 16 ते 18 जून मेरेन पणजी, म्हापसा, मडगांव आनी कुडचडे बसस्थानकासयत मुखेल

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. फ्रांसातल्या इव्हियनांत जावपी G7 शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकिया सावन फ्रांस भोंवडेर वतात. ओमान दर्यादेगेर जाल्ल्या दुर्दैवी घडणुके उपरांत AMT सेटेबेल्लो ह्या जहाजाचे 21 भारतीय कामगार सुरक्षीतपणान घरा परतल्यात. अस्तंत आशियाच्या संकश्टाच्या फाटभुंयेर 4 महिने चालू आशिल्लो संघर्ष सोपोवपाच्या हेतान अमेरिका आनी इराणान समजिकायेची कबलात केल्याची पुष्टी केल्या. भारताच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीन जारी केल्ल्या आधार कार्डाचो नागरिकत्व राबितो आनी निवासी पत्त्याचो पुरावो म्हणून गैरवापर केल्ल्याचो आरोप करून आयज सर्वोच्च न्यायालयान केंद्र आनी राज्यांचो प्रतिसाद मागला. फकत वळख सत्यापना खातीर ताचो वापर खरपणान मर्यादित करपाचे निर्देश याचिकेत मागल्या. फुडल्या जुलय म्हयन्या खातीर अंत्योदय अन्न येवजण रेशन कार्ड धारकांक रेशन कार्डा फाटल्यान 35 किलो फोर्टिफायड तांदूळ फुकट दितले. गृह खात्यान बेरेस्तारा 18 जुनाक स्वातंत्र्य सैनिकांक आग्वाद किल्लो आनी आझाद भवन पर्वरी हांगा जावपी क्रांती दिसाच्या कार्यावळीक उपस्थित रावन कदंब बसीची वेवस्था केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रांसात एवियन हांगा पावले. थंय ते काल सुरू जाल्ल्या G7 शिखर परिशदेंत सहभागी जातात. 21 जूनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाचे फाटभुंयेर आयज मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला खेळा आनी युवा वेव्हार खातें तशेंच राज्यांतल्या योग शिकोवपी संस्थांची खासा बसका जाली. 21 जूनाक सकाळी 6 वरांचेर योग दिसाची गोंयांत 150 वयर थळांचेर कार्यावळी जातली. भारतीय जनता पार्टीचे 12 वर्सांच्या सरकारांत प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी हांचे फुडारपणाखाला देशाची सर्वांगीण उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान सरकारी आनी अनुदानीत शाळांनी सद्याची पारंपारीक मुल्यमापन पद्दत पुरायपणान बदलून डिजिटल हॉलिस्टीक प्रोग्रेस कार्ड सुरू करपाचो निर्णय घेतला. शैक्षणीक वर्स 2027-28 सावन हो बदल पुराय राज्यांत लागू जातलो. पर्यावरणीय प्रस्न निर्माण करपी पीओपी मूर्तीचो प्रस्न सुटावो करपाच्या हेतान गोंय राज्य जैवविविधताय मंडळान गोंयांतल्या गणपती मूर्तीकारां खातीर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करपाचे प्रशिक्षणाचे आयोजन केलां. 26 आनी 27 जून 2026 दिसा झारप कुडाळ हांगा हे प्रशिक्षण जातले. नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 सहभागींकडे संवाद साधतना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हणले की प्रचंड लोकसंख्या वेगवेगळी संस्कृती आणि भिन्न भौगोलिक परिस्थिती असूनही स्वातंत्र्या उपरांत वाढत्या जनसहभागान आमचा देश जगातली सगळ्यात व्हड लोकशाय म्हणून उदयला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

म्युझिकली यॉ 105.5 चार मेगा हर्ट्झ एफ एम रेनबो मुगळ एक पिनेटू बी ट्युन इन केल्लें आसा आमच्या चॅनलाचेर 1278 किलोहर्ट्झ म्हणल्यारच किलोहर्ट्झाचेर तुमकां आयकूंक येता न्यूज ऑन ए आय आर आनी आकाशवाणी पणजी. 5:30 जाल्लीं आसात, आयकुया सभेंतल्यो कार्यावळीची रुपरेषा कांय खिणांतच. कार्यावळीची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत बरोबर 5:35 आयकुपाक रावात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत डॉ प्रवीण गांवकर हांचे गायन तुमकां आयकूंक मेळटले. रेनबो सांज

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

104.5 MHz FM रेनबू 5:35 झालेली असतात. ऐकपणे ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आज ऐकूया डॉक्टर प्रवीण गावकर हांचे गायन. आपल्या गायनात ते सादर करतात राग गोरख कल्याण. तांकां तबल्याचेर साथ संगत आसा मयांक बेडेकार, संवादिनी प्रसाद गांवस, सारंगी वासीम खान, तानपुरा सायली पै आनी पल्लवी पाटील. तर डॉक्टर प्रवीण गांवकर हांच्या गायनात ऐकूया राग गोरख कल्याण.

केले आपल्या गायनात ताणी सादर केल्लो राग गोरख कल्याण तबल्याचेर तांकां मयांक बेडेकार संवादिनी प्रसाद गांव सारंगी वासीम खान तानपुरा सायली पै आनी पल्लवी पाटील हांची साथ आशिल्ली. इतल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता. बरोबर सवरांचेर आयकुपाक रावात. हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात दिल्ली केंद्रावेल्यान.

शास्त्रज्ञ जॅक पिकार्ड आणि अमेरिकेचो नौदलाचो लेफ्टनंट डॅन वॉल्श. 23 जानेवारी 1960 दिसा येसस्वीपणान या दरीमेरेन ते पावले. 105.4 MHz FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. कार्यावळीत ऐकूया उल्हास भुयां आणि नेफी रॉड हांचो चूड आवाज.

105.6 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. मग ऐकपेनो वेनस वा शुक्र या ग्रहाक मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार म्हणून ओळखतात. हो ग्रह धर्तरे परस सूर्याक लागी भोवता, देखून शुक्र सूर्य उदेवच्या कांय वेळा पयली आणि सूर्यास्त जाले उपरांतही आमकां मळबान दिसता. तर आयज 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो कार्यक्रम हिदिया खिणाक ऐकूया रूप कुमार राठोड हांच्या स्वरांत हे गीत.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रांसांत एविया हांगा पावले. थंय ते काल सुरू जाल्ल्या G7 शिखर परिशदेंत सहभागी जातात. स्लोवाकियाची भोंवडी सोंपोवन ते फ्रांसाक गेल्यात. तांची G7 शिखर परिशदेंत ही सलग सातवी उपस्थिती आसा आनी ह्या म्हत्वपूर्ण बहुपक्षीय कार्यक्रमांत भारताचो हो 13वो वांटो आसा. भारता खातीर ही G7 शिखर परिशद अत्यंत धोरणात्मक म्हत्वाची आसा कारण प्रधानमंत्री जागतीक माचयेर ग्लोबल साउथ विकसनशील देशांचो आवाज आनी तांचे हुस्के प्रभावीपणान मांडटले. उपरांत ते नवीन भागीदारी निर्माण करप आनी आंतरराष्ट्रीय एकता पुनर्स्थापीत करप ह्या विशयावेल्या उच्चस्तरीय कार्यसत्रांत सहभागी जातले. ह्या सत्राक G7 देशाचे फुडारी, भागीदार देशांचे फुडारी तशेंच जागतीक बँक आनी आफ्रिकन विकास बँकेचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित रावतले. शिखर परिशदेच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त राजनैतीक भेटीगाठीचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आसा. ते कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी, युनायटेड किंगडमाचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आनी संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. राती ते फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आनी हांणी आयोजीत केल्ल्या विशेष स्नेह भोजनाक उपस्थित रावतले. शिखर परिशदेंत तांच्या कार्यक्रमा पैकी फाल्यां जावपी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प वांगडाची भेट ही एक अत्यंत म्हत्वाची बाब आसा. ह्या दोनी फुडाऱ्यां मदीं वेगवेगळ्या क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्याबाबत व्यापक चर्चा जावपाची अपेक्षा आसा. तशेंच परस्पर हिताच्या म्हत्वाच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेरूय ते विचार विनिमय करतले.
1: Thursday morning, the Prime Minister is scheduled to hold meeting with leading chief executive officers, with discussions expected to continue till the afternoon. Later, he will participate in the Vivatech Summit, one of Europe's leading technology and innovation events, where he is expected to deliver an address. In the evening, Prime Minister will attend a community event and interact with members of the Indian diaspora. The program will also feature cultural performances, showcasing India's rich heritage and strengthening people-to-people ties between India and France. Mahesh Sobre, Akashwani News, Paris, France.
0: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी लोकशाहीत लोकांचो अधिक सहभाग आसपाच्या म्हत्वाचेर भर दिला. नवी दिल्लीत विकसीत भारत युवा संसद 2026 सहभागींकडे संवाद सादतना बिर्ला हांणी म्हणले की प्रचंड लोकसंख्या, वेगवेगळी संस्कृती आनी भिन्न भौगोलीक परिस्थिती असूनय स्वातंत्र्या उपरांत वाढत्या जनसहभागान आमचो देश जगातली सगळ्यात व्हड लोकशाय म्हूण उदेला. लोकशाय ही देशाच्या कार्यसंस्कृतीची आनी विचार प्रक्रियेचो अविभाज्य भाग असे त्यांनी नमूद केले. देशाचे भविष्य घडवपाक आणि विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करपाक लोकशाहीत सक्रिय आणि सर्वसमावेशक सहभाग असप अत्यंत आवश्यक असा असे लोकसभा अध्यक्षांनी सांगले.
2: कैसे हम विकसित भारत के संकल्प को पूरा कर सकते हैं, इसके लिए युवा संसद के माध्यम से तर्क संवाद की संस्कृति को बढ़ाने का एक कार्यक्रम आयोजित किया और निश्चित रूप से आज 50 लाख से ज्यादा युवा संसद से जुड़े. अलग अलग राज्यों के अंदर युवाओं ने उस राज्य के विकसित और विकसित के साथ भारत विकसित के सपनों को साकार करने के लिए अपने विचार रखे.
0: फाटल्या दशकांत देशभरात मुळाव्या सुविधांचो विक्रमी विकास झाला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या सोशल मीडिया खात्यार माय गोव्ह ची एक पोस्ट शेअर करताना म्हणले. विकसित भारताचे सपन साकार करपाक देशातल्या जनते खातीर अत्याधुनिक नेक्स्ट जनरेशन मुळाव्यो सुविधा निर्माण करपाक सरकार कटिबद्ध आसा असे तांणी म्हणला. बायलांच्या हॉकीत न्यूझीलंडातल्या ऑकलंडात जाल्ल्या FIH हॉकी नेशन्स कपात भारतान उपांत्य फेरयेंत प्रवेश केला. भारतान आपले दुसरे पूल अ मॅचीत

105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो, तुम्ही ऐकत आहात कार्यावळ रेनबो सन्स. मोगळ्यात पेनो भारतीय ग्रँडमास्टर आर प्रागनंद हे पहिले भारतीय जाणी नॉर्वे चेस 2026 हो किताब मेळून इतिहास रचलो आणि आपले नाव इतिहासात कायम दवरला. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो कार्यावळीत ऐकूया या खिणाक हे गीत.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करिना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचे काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

राजन आणि प्रेमा, तर मग ऐकवेनो या गीता सांगता ह्या कार्यावळीतल्यान हांव अंजली तुमचो निरोप घेता. बरोबर 7:05 आयकुपाक रावात इंग्लिशींतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. उपरांत 7:10 आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान खासा कार्यावळ. केंद्रीय सरकारच्या 12 वर्षाच्या पुरायपणान आयचो विषय आतंकवाद.

105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो मोगळ्याक पेन कार्यावळ आसा चित्ररंजन तुमकां सगळ्यांक माही मोगाचो उर्बे भरीत येवकार कार्यावळींत ह्या खिणाक ऐकुया राजा राणी फिल्मांतल्यान हें गीत लता मंगेशकर हांचो स्वर ह्या गिताक. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या जोडस्वरात ही गीत रचना ऐकयात आनंद बक्षी यांची.

जानवर फिल्मा खातीर हो आवाज हांवें आयकलो अलका याग्नीक हांचो कार्यावळ आसा चित्ररंजन कार्यावळी दिया की नाका ऐकुया चित्रा हांच्या स्वरांत हें गीत. बॉम्बे फिल्मा खातीर हो आवाज ए आर रहमान हांचें संगीत.

104.4 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो मोगाळ पेनो. वेळ झाला असा 8:12 आणि ऐकूया आता कातारां. कातारांच्या या कार्यावळीत तुमका सगळ्यांक माय मोगाचो ओर विपरीत येवकार. कार्यावळीची सुरुवात करुया या कातारांची आणि या खिणाक ऐकूया जेरी गायतात एड्रेस.

लुसियाना रोनांचो आवाज आमी आयकलो ह्या कातारा खातीर. कातारांची ही कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया पास कॉल गायतात कैसी मुश्किल है.

0: नेविल पेरेरा आणि पूर्णिमा हंसा चूड आवाज या कतारागानी मोगळेक पेनो या गीता या कतारा सांगता कायची कतारांची कार्यावळ हांगात सोपता. हांव अंजली तुमचो कतारांच्या कार्यावळीतल्यान निरोप घेता. कांय खिणांत आयकूंक रावात कार्यावळ सदाबहार गीतांची 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो चॅनल.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचे

0: चेर काम करता। हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता। योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता। योगात कसलीच सर्त नसता। योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय।
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात। योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा। भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात।
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला। सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा। पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता। देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता।
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा।
2: योगक्षेमं वहम्याहम्।

0: म्युझिकली यो 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो मोगाळ्याक पेनो तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. कार्यावळ आसा सदाबहार गितांची. सदाबहार गितांची ही कार्यावळ तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. जुगनू फिल्मा खातीर हो आवाज लता मंगेशकर हांचो, एस डी बर्मन हांच्या संगीतांत ही गीत रचना आनंद बक्षी हांची.
1: बड़ा तंग किया, डोरी मेरे पास हो तो सैया तोहे खींच लूं, जाने ना दूं आंखों में बसा के आंखें मीट लूं.

आखे फिल्मा खातीर हो आवाज आमी आयकल्लो लता मंगेशकर हांचो कार्यावळ आसा सदाबहार गितांची. कार्यावळींत ह्या खिणाक ऐकुया दाग फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो स्वर लक्ष्मीकांत प्यारेलाल, संगीतकार आनी गीतकार शाहीर.